दशमेश दाता निजगरा ते अखा सामने पुता नू वारदा जे ते अखा सामने लाला नू वार

गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

वाहेगुरू वाहेगुरू वाहेगुरू वाहेगुरू वाहेगुरू वाहेगुरू वाहेगुरू वाहेगुरू वाहेगुरू वाहेगुरू वाहे

ज्योत पावै साई परिकार तू सदा सलामत निरंकार असंख्य नाम असंख्य थाव अगम अगम असंख्य लो असंख्य चर पार होए अखरी नाम अखरी साला अखरी ज्ञान गीत गुण गा अखरी लिखण बोलण बाण अखरा सिर संजोग बखाण जिन लिखे ते सिर नाहे जे फरमाए तव ते पाहे

स्वरूपे नमो परम ततंग स्वरूपे नमो जो जोगे नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने नमो युद्ध युद्धे नमो ज्ञान ज्ञाने नमो भोज भोजे नमो पान पाने

आई बसंती संदूर सुहाई सरस अहिरी ले पार जा संग लाई पंचो आर जा सुरमानंद पास कर आई चंद्र बिमंगलन सुहाय सरसवान आहे बिनोदा गावे सरस बसंत कमोदा

केते गावन हारे केते राग परी स्यों कही अनाव केते गावन हारे गावे तुहनों पौन पाणी वै संतर गावे राजा धर्म दुआरे गावे चित गुप्त लिख जानै लिख लिख धर्म विचारे गावे ईश्वर ब्रह्मा देवी सोन सदा सुवारे गावे देवदासन बैठे देवत्यां दर नालै गावे सिद्ध समाधि अंदर।